0: पुणी टोकांका भळी फेशन काढी 24 घंटा घुरी बुलुच। आ हा हा हा मोरी जाव थाटिलो।
1: अयो अयो ये कोण कहिलो? नाही नाही ये कोण कहिलो? मु कोण बूढा भाईगण ना बूढा काकुडी आइ। हेलो ये बॉयस ना बूढा केले मन कोण बूढा उठि की